महकन तुझा वास्ता मुर्के तुझी दीद, महकन तुझा वास्ता मुर्के तुझी दीद, लम्हो लम्हो ईद गुजरे तुझी जिंदगी।

0: ਦਿਸ
1: ਅਲਾਵਾ ਜੀ
0: ਅਦੀ ਅਦੀ ਅੰਗਰ ਨਾ ਕਰ ਆਵਾਜ਼
1: ਬਾਨ ਸ਼ੁਕਰੀ ਜਾਨ
0: ਹਾਂ ਫੇਰ ਤੋਂ ਗੱਲ ਐ ਬਲਾ ਆਦਾ ਹਾਂ ਹਾਂ ਸਹੀ ਆ ਬਿਓ ਖੇਰਾ ਓੜੇ ਪਾੜੇ ਆ ਰਹਾ ਮਿੱਟ ਮਾਇਟ ਡੋਰ ਡਗਾ ગોષ્ટ ઘણો કાદો થઈ જા આવાજ નેટવર્ક જો ખાનો ખરાબ લોકો
1: સીધા
0: એને કરે ઈ કોલ વાકઈ ન ઉઠંદી આવા
1: કોલ વઠણ તે દિલ નચવંદી આ હકીકત બતાયો
0: બસ એ છા કે અસા એ નેટવર્ક ખરાબ લાગુ જો અલે તાં જો અલે અસા જો અસલામ અલયકુમ
2: વાલેકુમ સલામ સાઈ રુઝવાન છા કિરાલ
0: બસ અલહમદુલિલ્લાહ અલહમદુલિલ્લાહ તાં બધાય ખેર લોકો પ્યા જે ગોઠન માં બહાર કોલ થયો છે ઉનન દા સિગ્નલ ਕਿਹੜਾ ਗੱਲ ਹੈ ਬਾ
2: ਕੇਰ ਗਾਉਂ ਸਹੀ ਮਾਵਾਚਾਰ ਅਲੀ ਜੇ ਕੋਈ ਸੰਕੀਰ ਕੇਰ ਲਾਚਾਣੇ ਕੋ ਤਾਂ ਜੋ ਸ਼ੋਭ ਦੋ ਗਿਆ
0: ਮਾਸ਼ਾ ਅੱਲਾ ਹਿੰਮਲ ਤੇ ਕਾਲ ਜੇ ਕੇ ਆਇਓ ਨਾ ਮੈਂ 8-10 ਕਾਲ ਜਤੋਈ ਸਾਹਿਬਾਂ ਜੋ ਆਇਓ ਕਿ ਸਖਰ ਮਾ ਕਿ ਅਲਫ ਕੱਚੇ ਮਾ ਕਿ ਪੀਰਸ਼ਰ ਮਾ
2: ਉਹ ਵਾ ਜੇ ਤੋ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਕੋ ਜਗ ਆਪਨੇ ਸਾਥ ਲਿਆ
0: ਹਾਂ ਜਤੋਈ ਦੀ ਮੁਹੱਬਤ ਆ ਸਾਂ ਦਾ ਮਾਸ਼ਾ ਅੱਲਾ
2: ਹਾਂ ਸਹੀ ਤਾਂ ਪੁਰਾਣ ਆਰਜੀ ਆਇਓ ਤਾਂ ਵਗੈਰਾ ਵਗੈਰਾ ਪੰਜਤ ਜਾਣ
0: ਪੁਰਾਣਾ ਚਾਹੀ ਕੁਰਾੜਾ ਚਾਹੀ ਕੁਰਾੜਾ ਚਾਹੀ ਨਾ ਦਿਸ ਇਹ ਨਾ ਕਰ ਦਿਸ ਮੈਂ ਜੇ ਗੱਲ ਕਰਾਂ ਚਿੜ ਵਠੇ ਤੂੰ ਵਾਹੀ ਗੱਲ ਕਰੇ ਸੁੱਠੀ ਗੱਲ ਨਾ ਹੈ ਆਵਾਜ਼ ਕੱਟਜੇ ਤੋ ਬਾ ਜਤੋਈ ਸਾਹਿਬ ਮਾਂ ਛਾ ਚਵਾਂ ਆਵਾਜ਼ ਥੋੜੋ
1: ਅੱਛਾ ਹਜ਼ਾਰ ਖਾਨ ਕਹਿੰਦੇ ਮਾਸ਼ਾਅੱਲਾ ਸਰਜ਼ਵਾਨ ਕਿਤਨੇ ਫਨੀ ਹੈ ਸਰਜ਼ਵਾਨ ਤਾਂ ਮਾਸ਼ਾਅੱਲਾ ਤਾਂ ਸਹੀ ਮੂਡ ਤਾਂ ਡਿਠੋ ਨਾ ਸਰਜ਼ਵਾਨ ਡਾਢਾ ਫਨੀ ਆਇਆ ਮੋਬਤੀ ਮਾਣੂ
0: ਕਾਵੜ
1: ਕਾਵੜ ਤਾਂ ਡਿਠੀ ਆ अच्छा इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त माण्हू तक़रीबन चवंदा आहिनि रिज़वान साहब जेको आहे त मतिलब जेको आहे न त मूंसां मतिलब मूंसां पर्सनली सिद्रा सां कावड़ शायदि घटि कंदा हुआ पर जेतिरी सर रिज़वान मूंसां कावड़ कई तॾहिं कंहिंसां बि न कई हूंदे मां आहियां जे बर्दाश्त कयो
0: ॿियो तव्हां वटि कहिड़ो ऑप्शन आहे
1: इहा बि ॻाल्हि आहे पर मतिलब बर्दाश्त ई हूंदो आहे न त
0: हद
1: न तव्हां बिल्कुलु तव्हां मतिलब सम्झाए सघो था ऐं जॾहिं ग़लती हुजे त
0: मसलो इहो आहे न मां जेकॾहिं दड़का ॾिना हूंदा या नाराज़ का वजह हूंदी सही आहे न त जेको घर जो वॾो हूंदो आहे उनखे उनजो जेको बिहेवियर हूंदो आहे उहो हूंदो आहे त हर शइ जो वक़्तु हूंदो आहे खिलण जो बि वक़्तु हूंदो आहे कम जो बि वक़्तु हूंदो आहे कावड़ जो बि वक़्तु हूंदो आहे हर शइ बैलेंस
1: इन ॻाल्हि खे त मां क़बूल कयो आहे न चयो पर हिकिड़ी
0: ॻाल्हि
1: माण्हू ईंदा ई चवंदा आहिनि माण्हू त मतिलब तव्हां रिज़वान साहब तव्हां कुझु न चवंदो अरे जेतिरो मूंखे चवंदो
0: शायदि
1: तव्हांखे कुझु बि न चवंदो जेतिरो मूंखे चयो अथई उहा मुंहिंजे सिर खे ख़बर न
0: अॼु सभु दुख ॿाहिरि निकिरी आयो
1: आहे
0: अॻु में अरे भाउ रोई पई
1: सिधराए न
0: लॻी 52 मिंट थी विया हाणे कॉल
1: वेठो
0: वालेकुम सलाम केरु था ॻाल्हायो हा केरु था ॻाल्हायो नालो ॿुधाइजो मूंखे लॻे थो असांजे नेटवर्क जो इशू
1: आहे
0: असां पोइ हीअं था कयूं सिद्धराज असां हिन नेटवर्क चेंज था कयूं हिन नंबर इहो ई हुजे नेटवर्क खे चेंज करे ॾिसजे त जीअं को सुठो को सिग्नल मथां थिए त पोइ वरी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में जेको आहे
1: हिकिड़े
0: कॉलर जी तरफ़ वरी हलण जी कोशिशि कयूं था अस्सलाम वालेकुम पहिरियों सही पियो हुजनि कॉल
2: कहिड़ियूं
0: सलाम दुआ कंदो आहे भलियूं ॻाल्हियूं कंदो आहे